जांदी इंसान दही बुंदा ईमान दही बुंदा जे गोर तो गांधी डर जांदा जे गोर तो गांधी